0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात. मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन RM3 रेडिओ मनोरंजन. तर शिकव तासाचा लय भारी कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. दर सकाळी 9 ते 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर शिकव नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या. आणि रसिको आपलाच कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या. तर रसिको त्वरित आरंभ करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम. नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून

रसिको अगदी अप्रतिम सुरुवातच झालं आज आपला सकाळ पीठचा कार्यक्रमाचा आणि रसिको बाप्पा घेणार आहेत आता काहीच दिवसात मग चला आतापासूनच बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात रंगून जाऊया मनात भक्ती ओठांवर बाप्पाचं नाव आणि वातावरणात गणेशोत्सवाचा जल्लोष गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर ऐकूया पुढील अप्रतिम गाणं इन द वर्सेस ऑफ सचिन पिलगावकर आणि आदर्श शिंदेच्या

तरसिखपुन्हा एकदा नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात. जनी हेली रेडिओ मनोरंजन वर ट्यूनिंग केली आहे. सकाळ 20 कार्यक्रम चालू आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत रसिकोनी हमेस प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. रसिको डेडिकेशन करायचं असेल तर आम्हाला मेसेज पाठवा ऑन 5703-4220 आणि याक्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील अप्रतिम गीताची निवड आपण केलेली आहे थोडी रिस्क हाय.

या प्रेम भरल्या वातावरणात आपण तुरस सराहूया आणि रसिक हो आपल्या आयुष्यातही अशी एखादी ख्यास व्यक्ती असेल जिचं नाव घेता सरावर हसी येतं तर ऐकूया डिअर लव्ह टेकन फ्रॉम द मूवी फितुरमन.

दरसिक हो एमबीसी घनसार सुमारे 10 मीटर आला कार्यक्रम सामने साथी रसिक हो या सकाळी सकाळी आमची साथ दिल्याबद्दल रेडिओ मनोरंजन वर ट्यूनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. रसिक हो कीप कनेक्टेड विथ अस 10 वाजता पर्यंत.